0: हवाले सां असां वटि होम्योपैथिक जी ट्रीटमेंट कई वेंदी आहे। जर्मन होम्योपैथिक क्लिनिक मेहरापुर शहर में साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप कोचड़ी रोड ते। सुबुह जो टाइमिंग 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदा आहियूं ऐं अहिड़े तरीक़े सां हफ़्ते जा 6 ॾींहं जुमो छंछर आचर सूमर अरबा खमीस मौजूदु हूंदा आहियूं। अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। इन में हफ़्ते जा 3 ॾींहं असांजो चेकअप फीस फ्री रखियलु हूंदो आहे, जेको जुमे जो ॾींहुं, छंछर जो ॾींहुं ऐं आचर जो ॾींहुं हूंदो आहे। बाक़ी दवाऊं अव्हां खे वठणियूं हूंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां मौज़ूआतुनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं त सो कहिड़े बि मर्ज़ में जेको आहे सो हिकु त इलाजु कराइणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। हीअ जेके अव्हांखे असां 10-15 ॾींदा आहियूं, इहे बिल्कुलु जेको असां तमामु बहितरीन आहिनि एज़ अ फर्स्ट एड तौर ते, या जेको आहे सो फ़िलहालु जेको वक़्ती तौर ते अव्हांखे बिल्कुलु हेल्प कंदा आहिनि। ऐं हूअं बि इहे क़ुदिरती शयूं जेको आहे सो असांखे खाइणु घुरिजनि, छो जो क़ुदिरती शयुनि सां जेको उन्हनि में को बि केमिकल वग़ैरह इन्हनि खे माण्हू न ठाहींदा आहिनि, अलाह ताला तख़लीक़ कयो आहे। ऐं जेके ॿी क़िस्म जूं अहिड़ियूं केमिकल्स वारियूं दवाऊं हूंदियूं आहिनि, उन्हनि में केमिकल्स हूंदो आहे। इन जे करे कोशिशि कंदा कयो त क़ुदिरती शयूं जेके ऐं हिन मौसम में जेकी हर मौसम में अलॻि अलॻि फ्रूट ईंदो आहे ऐं हर जेको आहे सो फ्रूट जो हर भाॼीअ जो अलॻि अलॻि जेको आहे सो फ़ाइद हूंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां जीअं अॼुकल्ह गर्मी आहे ऐं गर्मी में जीअं मां लास्ट टाइम तव्हांखे खोड़ सारी शयुनि जे बारे में ॿुधायो, फार्मन वग़ैरह जे बारे में, अहिड़े तरीक़े सां हींअर बि अव्हां वटि ॾिसो खीरो वंगो जेको आहे सो तमामु घणो जेको आहे सो वाफ़र मिक़दार में मौजूदु आहे। खीरो वंगो तमामु हिकिड़ो बहितरीनु, छो जो इन इहो सिर्फ़ु हिकिड़ी जेको आहे सो जेकॾहिं ॻाल्हि कयूं त जेके बि तव्हां ॾिसंदव त जेके ब्यूटिशनिस्ट हूंदा आहिनि या जेके ब्यूटी पार्लर्स में जेके फेशियल वग़ैरह हूंदा आहिनि, जेके असांजो अदड़ियूं वग़ैरह इहे ॿुधंदियूं ॾिसनि थियूं त उन्हनि खे ज़रूरु ख़बर हूंदियूं त उन्हनि शयुनि में कुकम्बर, जंहिंखे असां खीरो चवंदा आहियूं, कुकम्बर जेको आहे सो फ्लेवर मौजूदु हूंदो आहे, उहो चमड़ीअ जे लाइ जेको आहे सो तमामु मुफ़ीद हूंदो आहे। जेके बि अखियुनि जे हेठां हल्का थी वेंदा आहिनि या चहिरे ते छायूं थी वेंदियूं आहिनि, दाग थी वेंदा आहिनि, इवन मोहिड़ा थी वेंदा आहिनि, या चमड़ी में पट थी वेंदी आहे, खुश्की थी वेंदी आहे, त उन जे लाइ जेको आहे सो खीरो वंगो तमामु मुफ़ीद हूंदो आहे। सिर्फ़ु चमड़ी जी बीमारियुनि जे लाइ न, बल्कि हुन में 90% जेको आहे सो पाणी पियल हूंदो आहे, 90% पाणी पियल हूंदो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॿिया अज़ा शामिलु हूंदा आहिनि ऐं क़ुदिरती तौर ते विटामिन्स जेके हुन में मैग्नेशियम, कैल्शियम, प्रोटीन, पोटेशियम वग़ैरह जेके अव्हांजे जिस्म में जेकी खोट हूंदी आहे पाणीअ जी उहा पूरी कंदी आहे, हॾनि जी कमज़ोरी हूंदी आहे उहा जेको आहे सो ख़तमु थींदी आहे, कोलेस्ट्रोल खे फ़ाइदो ॾींदी आहे, ब्लड प्रेशर जंहिंजो वधियलु रहे थो उहे जेकॾहिं खाइनि था उनखे, ऐं वाधि में वधि हूअं बि थधो त पंहिंजी जॻह ते आहे, लेकिन हिन में जेके अज़ा आहिनि ऐं हिन में जेकी क़ुदिरती सलाहियत रखियल आहे उहा जेकी असांखे अल्सर न छॾींदी आहे, मैदे जी तेज़ाबियत थी वेंदी आहे, नंढे आर्डर में जेकी सोज़िश थी वेंदी आहे, तकलीफ़ थी वेंदी आहे, उन हवाले सां ई तमामु अक्सीर आहे। जिन जे वात में खुश्की रहंदी हुजे या जिस्म में जेको आहे सो यानी खुश्की रहंदी हुजे, वात मां जिन जे मां स्मेल ईंदी हुजे या जिस्म मां स्मेल ईंदी हुजे इवन, उन में बि जेकॾहिं खीरे वंगे जो इस्तेमालु ज़्यादा हूंदो त अव्हांखे इहा तकलीफ़ कोन थींदी। रोज़ाना घटि में घटि 2 खीरा वंगा जेको आहे सो इस्तेमालु करणु घुरिजनि ऐं घणा जी खल लाहे जेको आहे सो इस्तेमालु कंदा आहिनि, लेकिन खल सां जेको आहे सो हिनखे खाइजे, त जेके खल में बि जेके हिन जे में अज़ा हूंदा आहिनि उन्हनि में मुफ़ीद अज़ा हूंदा आहिनि ऐं उन मां वधीक फ़ाइदो पहुचंदो आहे। जे ॾिसो जेके बि बीमारियूं आहिनि, हीअ प्रोग्राम बीमारियुनि जे हवाले सां ई हूंदो आहे, इन ई हवाले सां मूंखे ॿुधाईंदो, इन्हनि ई सभिनी बीमारियुनि जो इलाजु होम्योपैथिक दवाउनि रस्ते कयो वेंदो आहे ऐं क़ुदिरती तौर ते जेके हीअ फल फ्रूट सब्ज़ियूं ख़ुदा ताला पैदा कयूं आहिनि असांजे लाइ, त उन में बि अलाह ताला इहा ई हिकमत रखी आहे। इन जे करे एज़ अ फर्स्ट एड तौर ते तव्हां इहे शयूं इस्तेमालु करे सघो था त उन सां जेको आहे सो यानी चमड़ी जी बीमारी, चमड़ी जी खुश्की, मैदे जी खुश्की, तेज़ाबियत वग़ैरह, या इवन गर्मी में जेको आहे सो कंहिंखे लू लॻी वेंदी आहे या गर्मी जो मथे में इंतिहाई शदीद सूरु पवंदो आहे, त उन में बि जेको आहे सो खीरो वांगुरु इस्तेमालु करण सां काफ़ी फ़ाइदो पवंदो आहे। ऐं पथरीअ जे लाइ बि जेको आहे सो हूअं बि तव्हांखे ख़बर आहे जेके असांजा गुर्दा हूंदा आहिनि उहे असांजे जिस्म जो एज़ अ फिल्टर यानी धोबी तौरु कमु कंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां खीरो वंगू वरी गुर्दनि खे जेको आहे सो सफ़ाई तौर ते धोबी तौरु कमु कंदो आहे, यानी जेकॾहिं अव्हां खीरो वंगो खाओ था ऐं अव्हांजे खे जेकॾहिं पथरी आहे, किचरो आहे या इन्फेक्शन आहे, त उनखे हू जेको आहे सो काफ़ी सारो फ़ाइदो ॾींदो आहे। यानी दवा पंहिंजी जॻह ते रही, पर जेकी असां देसी ॾिसण में ॾींदा आहियूं त खीरो वंगो बि उन्हनि मां जेको आहे सो हिकु आहे। अहिड़े तरीक़े सां हॾनि जी कमज़ोरी या हॾनि में सूरु हूंदो आहे त एक्सटर्नली यूज़ तौर ते तव्हां सिर्फ़ु जेकॾहिं कीड़े वंगे खे जेकॾहिं गोॾे में सूरु आहे उन ते जेकॾहिं मलींदो त उन में बि फर्स्ट एड तौर ते अव्हांखे जेको आहे सो काफ़ी फ़ाइदो मिलंदो आहे। वात में जीअं मां ॻाल्हि कई बदबू आहे या छाला थी वञनि था त उन में बि काफ़ी फ़र्क़ु रहंदो आहे। एतिरे क़दुरु जो जंहिंजी जेकॾहिं का चमड़ी सड़ी पए थी ऐं उते खीरो वांगुरु जी मसाज कबी आहे त उन में बि काफ़ी जेको आहे सो फ़ाइदो पइजे। इहे हिकिड़ी कुदरती शयूं हूंदियूं आहिनि, इन्हनि जे जेके फ़वाइद हूंदा आहिनि, इन्हनि जा तिबी फ़वाइद हूंदा आहिनि, कंहिंखे घटि मालूम हूंदा आहिनि। ऐं असांजे प्रोग्राम जो मक़सदु इहो ई आहे त ॿिए ताईं असां अवेयरनेस पहुचायूं त इहे शयूं अवां ताईं पहुचाइण असांजो जेको आहे सो एम हूंदो आहे। इन जे करे अवां ताईं इहे शइ पहुचासीं त कहिड़े बि क़िस्म जी मैदे जी तकलीफ़ आहे, कब्ज़ आहे, या जेका जंहिं गर्मी जो असरु आहे त उन में जेको आहे खीरो वांगुरु तमामु मुफ़ीद आहे। वॾी महिरबानी साईं।
1: ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु, अॼु तमामु घणी ऐं तमामु बहितरीन डॉक्टर साहबु ॼाण ॾिनी त खीरे जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, छो जो जेकी असांजी रोज़मर्रा जी खुराक आहे, फ्रूट आहिनि, फल आहिनि, उन्हनि जो असांजी सिहत ते तमामु गहरो असरु हूंदो आहे। तंहिंजे करे असांखे उन्हनि मां बि फ़ाइदो हासिलु करणु घुरिजे। जीअं हिन वक़्तु तमामु घणी गर्मी आहे, 50-51 सेंटीग्रेड जेको आहे सो गर्मी हली थी वञे पई, इन खां पंहिंजो पाण कीअं बचाइजे। गर्मी जी लुक बि आहे, ॿाहिरि निकिरूं था झोलो आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे माण्हू हलंदे गर्मी में किरी पवंदा आहिनि, बेहोश थी वेंदा आहिनि, रोड ते किरी पवंदा, झंग में किरी पवंदा, किथे भिट ते किरी पवंदा आहिनि। दोस्तनि जूं कालूं बि वठंदासीं, शामिलु कंदा हलंदासीं। हिकु कॉलर लाइन ते मौजूदु आहे, ॾिसूं किथां जो कॉलर हूंदो। अस्सलामु अलैकुम, हलो, कॉल ड्रॉप थी चुकी आहे। असांजो नंबर तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं, बज़रिया लाइव कॉल तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, 0301-2196-851। त असीं उहो ज़िक्र करे रहिया हुआसीं त फ्रूट ऐं फल जेको आहे सो असांजे सिहत जे लाइ तमामु घणा काइराता आहिनि, फ़ाइदेमंद आहिनि। तव्हां कंहिं बि बीमारी में डॉक्टर साहिब खां पुछी सघो था, 0301-2196-851। जीअं गर्मी जी तमामु घणी मौसम आहे उन में फारवा जेकॾहिं तव्हां इस्तेमालु करियो था तॾहिं बि गर्मी जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। ऐं खीरो इस्तेमालु करियो था जंहिंखे असीं वंगो चवंदा आहियूं सिंधी में, उहो बि जेको आहे तमामु फ़ाइदेमंद आहे। कॉल जी तरफ़ ईंदासीं, कॉलर लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। दुआ अलहमदिल्ला, केरु साहिबु ॻाल्हाए साईं? ख़ुशि आमदी चऊं था हाफ़िज़ सियाल साहिब खे। छा पुछंदा साईं डॉक्टर साहिब खां?
2: डॉक्टर साहब इहो पुछंदा त मुंहिंजी नंढड़ी आहे त घणी 4 साल ई अॼु झटको थी वियो बुखार जो 15 ॾींहनि जी।
1: हा,
2: हिन बीह थी सघे न वेही थी सघे।
1: अच्छा, हिनखे टाइम लॻंदो। तव्हां मेरापुर शहर जा आहियो डॉक्टर साहब, मेरापुर शहर में अचे थो अलाह ताला जे हुकुम सां। अॻु में बि अहिड़ा मरीज़ आया आहिनि जिन खे मिसाल तव्हां हिन 6 महीननि जी, पर 15 ॾींहनि जी झटको लॻो उहे बि न बीह सघनि। पोइ नेठि उहे हली हली डॉक्टर साहिबु वटि अहिड़ियूं वीडियोज़ बि पियूं हूंदियूं, व्यूज़ पिया हूंदा आहिनि जेके असीं ॾेखारींदा आहियूं त भई ॾिसो हे मरीज़ आयो। अलाह ताला जेको मूंसां असीं FM ते बि हलाईंदा आहियूं, उहे पाण चवंदा आहिनि साईं असांजी नंढड़ी या नंढड़ो हाणे घुमे फिरे थो, सही थी वियो आहे। छो तव्हां रूबरू ॾेखारे वठो त वधीक बहितरु थींदो साईं। ऐं इनशाला हिनजो इलाजु मौजूदु अथव, लाॻीतो इलाजु कराईंदो तव्हांजी नंढड़ी घुमंदी। ठीकु आहे साईं? जी साईं, डॉक्टर साहिबु
0: जी साईं, बिल्कुलु शिफ़ा ॾियण जी ज़ात रब ताला जी आहे, बाक़ी इलाजु कराइण सुनत आहे इन जे करे। ऐं हिकु त नंढिड़ो ॿारु हूंदो आहे, नंढे ॿार जे लाइ असां पहिरियां बि अवां सभिनी खे ख़बर आहे त ॿुधाईंदा आहियूं त रूबरू उनखे ॾेखारियो वञे त केतिरी कंडीशन में जेको आहे सो नंढिड़ो मुतासिर आहे, उनखे ॾिसी पोइ ई जेको आहे सो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उनजी दवा थींदी न थींदी, केतिरी थींदी। ऐं मां पहिरीं ॻाल्हि कई त शिफ़ा रब ताला जे हथ में आहे, इन जे करे नंढे खे रूबरू ॾेखारियो वञे।
1: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि थी, मेरापुर FM 94 जो ही आवाज़ असांजे समाज में पहुचे पियो। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु, जेकी हर अरबा ख़मीस जो मौ छंछरु आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेरापुर में मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि। 0301-2196-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। अव्हां कंहिं बि वक़्तु डॉक्टर साहिब खां पुछी सघो था कंहिं बि बीमारी बाबति, कॾहिं बि अव्हांखे मायूस न आहे थियणो। शिफ़ा ॾियण वारी ज़ात अलाह ताला जी आहे ऐं डॉक्टर सिर्फ़ु इलाजु कंदो आहे। अलाह ताला जे हुकुम सां, अलाह ताला जे फज़ल सां काफ़ी अहिड़ा मरीज़ जेके सिहतयाब थी विया आहिनि, ठीकु थी विया आहिनि डॉक्टर साहिब जे दवाउनि सां ऐं ڈاکٹر صاحب علاج کندو آہے اللہ تعالیٰ انہن کے شفا دیندو آہے 0301-196-851 گرمی جو تمام گھنو زور آہے شدت آہے تین جے کرے اماں کی گرمی کھا پنجو پان بچائنو آہے چھو جو لائٹ بھی اکثر کرے غائب رہے تھی اساں جے پیارے پاکستان جو نظام اڑو ہی آہے جو لوڈ شیڈنگ تمام گھنی آہے تین جے کرے پنجو پان بچا کریو ان جو بہتر حل یہ آہے خاص طور تے منجھن جے ٹائم 11 کھا وٹھی اواں 3 وگے تے 4 وگے تے بالکل گھر کھا باہر نکلن کھا پاسو کریو پکھو وغیرہ ان جو جو آسو ہوا جو تھوڑو پاسو وٹھو تھد جو چھاں جو پاسو وٹھو اس کا پنج پان بچا کریو ظاہر ہے ہی کاروبار ہے دنیا جو دستور ہے اواں کے اتھنو ہے ویہنو ہے شہر بھی اچنو ہے ونجنو ہے گوٹھ میں بھی اتھنو ہے ویہنو ہے اچن ونجن سجو نظام جو آسو یہ ہلائنو ہے پر احتیاط ضروری ہے تنے کرے پنجو خیال رکھو پنج صحت جو خیال رکھو ڈاکٹر منظور حسین میمن صاحب 30 سال تجربہ رکھندڑ سینئر ڈاکٹر اساں دے اسٹوڈیو میں موجود ہیں جے کہ صحت بابت اواں کے جان دے رہے ہیں جے اگے ہفتے ڈاکٹر صاحب ایک دفعہ موضوع فارا جے کہ نوا استعمال کیو وہ تمام تھدا ہیں انہاں جو جوس تھا استعمال کریو کھیرے جو جے ڈاکٹر صاحب اج بدھائے پیو تاں کھیرے یعنی ونگے جو استعمال کریو وہ بھی جو کاسو تمام گھنو تھدو ہے ان جو اصل چھا جے کہ انسان جے یوز کرے تو ان جو کو تاثیر ہوندو ہے وہ تاثیر انسان جے جسم کے جے ان جی اسٹیمنا ہوندی تو گرمی جی شدت کے منہ ڈے سکندے انسان میں جڑے اسٹیمنا مضبوط ہوندی ہے تو گرمی دی شدت کے انسان منہ ڈیندو ہے فیس کندی ہے ان جی باڈی 0301-196-851-0301-216-8501 پروگرام صحت جی گال جی مہراپور ایف ایم 94 جو ہی آواز اواں جے سماعتن تے پہنچے پیو کمرشل بریک جترا بھی ویندا سی گڑ گڑ رہ جو بدھندا رہو جی مہراپور ایف ایم 94

0: होंगी उनकी आखिरी नाय थे वो आखिरी भी थी सगे थी
1: ये
0: आंखी हैं।
1: फुक
0: जी जी
1: पेट भी फुक जी वने तो मैं कैसे खाऊं था पेट पे देखूं ना कुछ ये आप फिर लगे दो
0: हाँ हाँ बिल्कुल
1: जी जी
0: माना बदहजमो पेट भरियल
1: बदहजमो
0: या जे की
1: जी
0: से
1: जी
0: खात वरी हाजमो न थो थे
1: हाँ
0: वजन
1: ये
0: पेट ते
1: सीने
0: वजन
1: सीने पेट दे वजन
0: सीने दे वजन जलन होंगी मादे जो मसलो।
1: सीते दे जी जी मादे मसलो आए हैं पेरे अभी
0: हाँ बिल्कुल तां सा मादे जो मसलो होंदो बियो छ रसियो माना जिस्म में सूर आ
1: जिस्म में सूरा सुबह नमाज ले भी दिल नहीं चाहिए उसी नमाज को ये तो मैंने जिस्म में सूरा जैसे ने तारा ना था क्यों
0: सही
1: देखी थी मैंने सुबह
0: बस वो थकावट थकावट तां चंदो बस उठो वही ना सुता पे आ जोंदे। चलो माशाल्लाह एफएम बुदो डॉक्टर साहब वहां के बुधाए तो जी डॉक्टर साहब तवा साइन जो सवाल समझी आउंदो
2: जिसे
0: जेको
2: बिल्कुल
0: भी
2: भाव
0: बुधायो।
2: जी आफरी जी गाल के तो पेट ते बर्थी वगैरह ब्लूमिंग
0: जी जी
2: असर चवंदा
0: बिल्कुल
2: आहियूं तो वो थी वेंदी आहे। अहिड़े तरीके सां उन जा खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि। बज़ाहिरी माण्हू खे शायदि ईअं लॻंदो आहे त असांखे हीअ तकलीफ़, लेकिन जेकी भी अहिड़ी का बि तकलीफ़ थिए थी त ज़ाहिर आहे उहा कंहिं बीमारियुनि जी अलामत हूंदी आहे। हाणे उनजो कहिड़ी बीमारी थी सघे थी उहो जॾहिं साम्हूं ईंदो उनखे डाइग्नोस कंदा आहियूं, उनजी हिस्ट्री वठिबी आहे त उनजे ख़ानदान में कॾहिं कंहिंखे लिवर प्रॉब्लम त आहे या न आहे, कंहिंखे अल्सर रही आहे न आहे, एच पैलोरी हूंदी आहे, कंहिंखे ॿिया पेट जा मसाला हूंदा आहिनि, उहो जॾहिं पेशेंट साम्हूं ईंदो आहे त पोइ जेको आहे सो
0: पोइ ख़बर
2: अंदाज़ो
0: पवंदी
2: थींदो
0: आहे
2: आहे।
0: उनखे
2: अहिड़े तरीक़े सां जेको अॼुकल्ह जी बेवक़्तु खाइणु हूंदो आहे, बाज़ारू घणो खाधो हूंदो आहे, उनजे
0: या
2: करे बि
0: तरियल
2: इहा
0: शयूं माण्हू इस्तेमालु
2: तकलीफ़
0: करे थो
2: थींदी
0: उन जे
2: आहे।
0: करे बि थींदो
2: चांहि
0: आहे
2: जो इस्तेमालु ज़्यादा जेको आहे सो
0: या
2: उनजे करे
0: सुबुह
2: बि
0: सां
2: जेको आहे
0: चांहि
2: सो
0: पियो बगैर कंहिं
2: बग़ैर
0: नाश्ते
2: कुझु
0: वग़ैरह जे
2: नाश्ते जे
0: तॾहिं बि थींदो
2: अहिड़े
0: आहे
2: तरीक़े सां या स्मोकिंग जेको आहे सो माण्हू घणी करे थो, या टेंशन माण्हू घणी वठे थो, या निंड माण्हू जी घटि थिए थी, खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि। इन जे लाइ असांखे इहे ॾिसंदासीं त मुकमल
0: रूबरू
2: ट्रीटमेंट जे लाइ होम्योपैथिक
0: ॾेखारियो
2: ट्रीटमेंट कराइनि, रूबरू ॾेखारनि। फ़िलहालु जीअं जाण आहे, सौंफ़, जीरो, अदरक चमची रोज़ानो राति जो पाणी
0: बरहाल
2: में
0: साईं
2: काढ़े
0: मां इहो
2: ऐं
0: साईं खे सजेस्ट कंदुसि
2: सुबुह
0: माफ़
2: जो उनजो
0: कजो
2: पाणी पीअण चाहिए।
0: जो माना साईं वेझो आहे एंगोरजन जो सुबुह जो हलियो अचे ॾेखारे वञे वधीक बहितरु आहे
2: बिल्कुलु
0: हिनजो इलाजु
2: मुकमल
0: छो की
2: ट्रीटमेंट त
0: फर्स्ट एड आहे।
2: उनजी ॾेखारण सां ई आहे।
0: हिकु ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम।
3: वालेकुम सलाम नाकुम साहब, क्या हाल है? खैरियत से? तबीयत ठीक
0: दुआएं
3: है?
0: अल्हम्दुलिल्लाह। आप साहब कौन सा बात कर रहे हैं भैया?
3: जी, रानीपुर से बात कर रहा हूँ, मोहम्मद रमजान डॉक्टर
0: जी
3: से बड़ा मशवरा लेना है।
0: जी जी भाई सिंधी में
3: अच्छा
0: गलायो भले।
3: जी सर, ये थोड़ो पेशाब जो थोड़ो मसलो आहे, मन मां कमु कंदो आहियां जगरन जो सर।
0: जी जी दादा,
3: पोइ माना पाणी मिसाल 2 लीटर पीअंदो आहे त पोइ माना 1/2 लीटर पेशाब थो हुजे।
0: सही।
3: हा, जलन वग़ैरह बि न आहे, माना पेशाब माना बिल्कुलु घटि पियो हुजे।
0: अच्छा, पेशाब घटि थो हुजे माना।
3: जी जी
0: पाणी घणो था पियो, पेशाब घटि थो अचे, ईअं था चओ?
3: जी जी पाणी ज़्यादा ज़्यादा जी जी
0: हा, गर्मी में त पाणी ज़्यादा इस्तेमालु ई करणु घुरिजे, तव्हांखे ज़रूरत बि घणी आहे इस्तेमालु करण जी। हू तव्हांखे गुर्दे वग़ैरह जो या मसाने जो को अहिड़ो मसइलो त कोन्हे या कंहिं ॿी की तकलीफ़ त न आहे? को बि इशू न। उमिरि घणी आहे तव्हांजी?
3: 35 आहे।
0: अच्छा, 35 साल, माशाल्लाह यंग आहियो। ॿुधो एफएम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो। जी साईं, डॉक्टर साहिबु
2: जिसम बिल्कुलु देखे इहे चवंदासीं त रूबरू ॾेखारनि त वधीक बहितरु आहे। हिकु त जेकॾहिं पंहिंजो अल्ट्रासाउंड उन्हनि जो थियलु आहे त उहो खणी ऐं रूबरू ॾेखारे वञनि त ज़्यादा बहितरु हूंदो आहे। उन खां पोइ जेको आहे सो देखे इहो ॾिसंदासीं त जीअं मां खीरे वंगे जी ॻाल्हि कई त सुबुह जो नेराणे जेको आहे सो ग्रेंड करे खल समेत ऐं उहो जूस उनजो पीअनि, इनशाला ताला उन सां बि काफ़ी जेको आहे सो अफ़ाको अची वेंदो आहे। ऐं पाणी ज़्यादा पीअनि, कची लस्सी करे जेको आहे सो पीअनि, या उन में जेको आहे सो लीमे जो पाणी हूंदो आहे, लीमे जो जूस ऐं पाणी जेको आहे सो मिक्स करे ऐं वंगो जेको आहे उहो पीअनि। इनशाला ताला इहे शयूं हूंदियूं आहिनि जिन सां जेको आहे सो वधीक फस्ट एड जे हिसाब सां फ़र्क़ु पवंदो आहे। बाक़ी अदरवाइज़ जेकी डाइग्नोस जे लाइ मां ॻाल्हि कई त अल्ट्रासाउंड थियलु हूंदो आहे त उन में ख़बर पवंदी आहे त किडनीज़ में छा प्रॉब्लम आहे, त उन हवाले सां जेको आहे सो बहितरु इलाजु थी सघंदो आहे। वॾी महिरबानी।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, चीह मेहरापुर FM 94 जो ही आवाज़ तव्हांजे समाज में पहुचे पियो। कॉलनि जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे। 0301-21-96-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। 0301-21-96-851, 0301-21-96-851 851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था। कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। अस्सलामु अलैकुम। हलो, वालेकुम अस्सलाम। जी मुंहिंजो साईं, आवाज़ु कटिजे पियो अव्हांजो अदा।
4: ड्यूटी हूंदी आहे, हिन में पंहिंजो 8 कलाक ड्यूटी कंदा आहियूं रोड ते, हुनजे करे पंहिंजो वॉक वग़ैरह थी कान सघे, टाइम अप थी वञे।
0: 78 किलो वज़न आहे, इहो मुनासिब वज़न आहे यार। तव्हांखे अलॻि महसूस थिए थो? अच्छा, घणी हाइट आहे तव्हांजी?
2: मिसाल ॻाल्हि जो तकलीफ़ महसूस थिए थी त जीअं चांवर आहे उहो रूटीन में हुनखे बंदि करणो आहे, थधो पाणी जेको आहे सो बंदि करणो आहे, नीम गरम पाणी सुबुह जो इस्तेमालु करणु, ग्रीन टी जेको आहे सो हुन में लीमो विझी ऐं उहो इस्तेमालु करे इनशाला ताला हुन सां काफ़ी अफ़ाको अची वेंदो आहे। ऐं जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त जेके बि अहिड़ियूं जेके सब्जियूं वग़ैरह आहिनि उन्हनि जो इस्तेमालु ज़्यादा जेको आहे करिणो आहे, गोश्त वग़ैरह बंदि करिणो आहे। ऐं वाक जे हवाले सां ज़ाहिर आहे, जेकॾहिं वधीक तकलीफ़ महसूसु थिए थी त वाक हुन जे लाइ मुफ़ीद हूंदी आहे, वाक करणु तमामु ज़रूरी आहे। अदरवाइज़ हुन जी मेडिसिन्स हूंदी आहे, भलो रूबरू ॾेखारींदो त वधीक बहितरु रहंदो।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं मेहरापुर FM 94 जो हीउ आवाज़ तव्हांजे समाज में पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेके सिहत बाबति तव्हांखे ॼाण ॾेई रहिया आहिनि। होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन, 30 साल तजुर्बो रखंदड़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जे तरह वेंदासीं, ॾिसूं किथां जो कॉलर हूंदो। अस्सलाम वालेकुम।
5: وعلیکم السلام سائیں، کیا حال ہیں؟ خوش آئے ہو؟
0: دعا الحمدللہ، کیسا بھی گلایا دا؟ ہیلو
5: جی جی سائیں، تاں کیر دا گلایا ہو؟
0: تمام علیکم سن جو نمبر ڈائل کیو حکم کیو
5: اساں کے ڈاکٹر منظور نا گلایا
0: ہاں ڈاکٹر منظور صاحب گلایا بھی حکم کیو
5: لونے
0: प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। 0301-91-96-51 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे, 0301-91-96-51। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था। कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे। जेकॾहिं अव्हांखे गुर्दे में पथरी आहे, पित में पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, हुनजो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाज कयो वञे थो। केॾो बि अव्हांखे संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु आहे, नक कन गलो पुराणो नज़लो निछो मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु, नज़र जी कमज़ोरी, कन जो वहणु, कन जो सूरु, घटि ॿुधण में अचणु, शुगर, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, चेहरे जो रंग सांवरो आहे, फट फुरड़ियूं, ॿारनि में कद जो न वधणु, औरतुनि में वज़न जो न वधणु, औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाब इलाज कयो वञे थो। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। तव्हां कंहिं बि बीमारी बाबति डॉक्टर साहब खां मालूमात वठी सघो था, 0301-91-96-51 ते। डॉक्टर साहबु, अॼुकल्ह जीअं गर्मी जी मौसम आहे, जीअं तव्हां खीरे जो ॾस ॾिनो, इन खां अलावा ॿियूं बि जेको आहे सो बीमारियूं, पर पहिरियां कॉल जो जे तरफ़ हलूं पिया, कॉलर लाइन ते मौजूदु आहे। अस्सलामु अलैकुम।
6: وعلیکم السلام سر، کیا حال ہے؟
0: دعا الحمدللہ، کیر پہ گلایا دا؟
6: حاجی خان مری۔
0: حاجی خان مری، حکم کیو دا، چھا پچھن چاہیندا؟
6: سر کوڑی کمیر ماں پتو گلایا
0: جی دا،
6: ڈڑو بارا 4 مہینن جو ا میں کے بچا کو زکام کھنگ چھڈے نہ تو۔
0: اچھا، گھن مہینن جو ا
6: 4 مہینن جو ہے۔
0: अच्छा, 4 महीननि जो आहे। डॉक्टर साहिबु रूबरू खणी अचोसि, ॾेखारे वञोसि, डॉक्टर साहिबु इलाजु ॾींदुसि रूबरू वारो वधीक बहितर, छो जो नंढो आहे 4 महीननि जो, इन जे लाइ ॾसु ॾियणु बि माना हिकिड़ी ग़लती हूंदी आहे, तंहिंजे करे रूबरू वारो वधीक बहितर थींदो। ठीकु आहे दादा, हा न इनशा तव्हां डॉक्टर साहिब खां दवा वठंदो, फ़र्क़ु अची वेंदुसि। ठीकु आहे न, ओके माशा। डॉक्टर साहिबु नंढो ॿार हो 4 महीननि जो, इन जे करे अधु खे चयोसीं त बहितरु आहे त रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितरु। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं मेहराबर FM 94 जो ई आवाज़ तव्हांजे समातुनि ते पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहिबु सिंध जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि, होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशन। जेकॾहिं तव्हांखे मसाने जी पथरी आहे, पिते जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, नक जी हॾी वधियल आहे, गले जा गदूद वधियल आहिनि, उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कयो वञे थो। अव्हांखे गोॾनि जो सूरु आहे, जोड़नि जो सूरु आहे, अव्हांखे नक जी हॾी वधी वई, उन जी तकलीफ़ आहे, मादे जो सूरु आहे, मादे जी अल्सर आहे, तिरी अव्हांजी वधियल आहे, या जेको खाओ था उल्टी करे ॿाहिरि कढो था, या वज़न करे थो, या अव्हां चयो था त गर्मी में अव्हांखे का बि शइ वणे ई नथी, तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिब सां राबितो करियो, उनजी क्लिनिक ते अचो। अलाह ताला जे हुकुम सां तमामु घणनि बीमारियुनि जो इलाजु मौजूदु आहे, ऐं अलहमदिल्ला तमामु घणा मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि डॉक्टर साहिबु वटि। सो डॉक्टर साहिबु ॻाल्हि कयूं पिया गर्मी खां बचाव जे लाइ, ऐं चवंदुसि तव्हां दोस्तनि खे कुझु मशवरा ॾींदा आहियो, अॻु में बि ॾाढा सुठा मशवरा ॾींदा आहियो, हाणे बि कुझु मशवरा ॾियो त गर्मी खां पंहिंजो पाण कीअं बचाइजे, छो जो हीअ 2 महीना इंतिहाई ख़राबु हूंदा आहिनि, जून ऐं जुलाई वारा, मई जून जुलाई, इहे गर्मी जे लाइ माना ख़ासि तौर ते कुराड़ो माण्हू आहे या नंढो ॿारु आहे उन जे लाइ ज़्यादातर तकलीफ़ पवंदो आहे।
2: जी साईं बिल्कुलु, हिन वक़्तु जीअं अवां शुरू में ॻाल्हि कई त गर्मी जो जेको दर्जा हरारत आहे 50 अबो वञे थो पियो, त इन में कोशिशि इहा करणी आहे त ॾींहं जो 11 बजे खां बाद में वेंदे 3-4 बजे ताईं ॿाहिरि न निकिरिजे त बहितरु आहे, कंहिं थधी छांव में जेको आहे सो माण्हू कमु करे, ज़मानो आहे हलणो बि आहे, लेकिन एहतियात जेको आहे सो तमामु ज़रूरी हूंदो आहे, ऐं उन खां पोइ जेकॾहिं ॿाहिरि निकिरणो ई आहे त महिरबानी करे जेको आहे सो पाण खे मथो ढके जेको आहे सो ज़रूरु निकिरिजे, ऐं चश्मे जो इस्तेमालु, जेके बाइक वग़ैरह दोस्त हलाइनि था त उहो चश्मे जो इस्तेमालु ज़रूरु कनि, छो जो जेके सिज जा तेज़ शुआउनि जा जेके किरण आहिनि उहे असांजे अखियुनि ते जॾहिं पवनि था त असांजूं अखियूं मुतासिर थी सघनि थियूं, ख़राबु थी सघनि थियूं, इन जे करे उहो तमामु ज़रूरी आहे। पाणी जो इस्तेमालु तमामु, छो जो हीउ जेको हीट स्ट्रोक लॻंदो आहे पोइ इन में डिहाइड्रेशन थी वेंदी आहे, ऐं जिस्म मां पाणियाठ मुकमल ई जेको आहे सो अचानक से ख़तमु थींदो आहे, जंहिंजे करे पोइ माण्हू हाइपो में हलियो वेंदो आहे। हाइपो में वञण जो मक़सदु इहो आहे त माण्हू बेहोश थी वेंदो आहे, ऐं जॾहिं माण्हू बेहोश थी वेंदो आहे त तकड़ि में उहो उतां निकिरणु बेहोशीअ मां ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। इन जे करे पाणीअ जो इस्तेमालु जिते बि माण्हू गॾु जेकॾहिं लॉन्ग ड्राइव ते वञे थो, घणे पंध ते वञे थो, त पाणी जी बोतल पाण सां गॾु ज़रूरु हुजे, वक़्ते वक़्ते सां पाणी जेको आहे सो माण्हू ज़रूरु पीए, लीमो पाणी पीए, उहो तमामु मुफ़ीद आहे। अॼुकल्ह जीअं बहिराड़ियुनि में ऐं लस्सी जो इस्तेमालु हिन मौसम में तमामु बहितरु आहे, या मिठाई जो शरबत जेको आहे सो उहो बहितरु हूंदो आहे, या ख़ुश्क आलू बुखारा मिलंदा आहिनि राति जो 4-5 दाणा ख़ुश्क आलू बुखारा, 4-5 दाणा इमली जा यानी गिदामिड़ी जा राति जो पाणी में पिसाए रखो, सुबुह जो नेराने उहो पाणी पियो, अव्हांखे काफ़ी जेको आहे सो अव्हांखे सुधीराई मिलंदी, ऐं अव्हांजो जेको गर्मी जो दर्जा हरारत आहे ऑटोमेटिकली घटिजी वेंदो, डिहाइड्रेशन घटिजी वेंदी, उहो बहितरु आहे। गुलकंद जेको आहे सो तमामु बहितरु आहे, राति जो पाणी में पिसाए रखो, ॿ कारा मिर्च नंढिड़ो टुकड़ो मिस्री जो गुलकंद, सुबुह जो जेको आहे सो हुनखे पूड़ी ऐं उहो अछा, इहो शुगर वारे मरीज़नि जे लाइ मनो आहे, बाक़ी ॿियो पेशंट उहे हुनखे इस्तेमालु करे सघनि था। काफ़ी जेको आहे सो फ़ाइदो पवंदो, पाणी ऐं जो इनटेक यानी वधायो, पाणी जेतिरो थी सघे ओतिरो तमामु घणो वधायो। हिन गर्मीअ में जेको आहे सो गहरे कलर वारा कपिड़ा या जेको आहे सो थुला कपिड़ा पाइण सां घणनि जा शौक़ीन हूंदा आहिनि ऐं उहे इस्तेमालु कंदा आहिनि, इन सां जिस्म पची सघे थो, गर्मी वधी सघे थी। इन जेके लाइट क़िस्म जा कपिड़ा जेको आहे सो पायो, नरम सॉफ्ट कपिड़ा पायो, त इन सां बि जेको आहे सो अव्हांखे गर्मी खां बची सघो था, ऐं इहो ई जेको आहे सो रस्तो आहे, ॾींहं में 2-3 दफ़ा तव्हां विझी सघो था, उन सां अव्हांखे काफ़ी फ़ाइदो पवंदो। बजाए गोश्त वग़ैरह इन सीज़न में खाइण जे सब्ज़ियूं इस्तेमालु कयो, उहे अव्हांजे लाइ तमामु मुफ़ीद आहे। साई तूरी तमामु थधी भाॼी आहे कद्दू की भाजी तमाम बेहतरीन है। ये जो तुम इस्तेमाल कर सको खीरो वंगो फारवा आलू बुखारा जरदालू ये अवे पपीतो तमाम बेहतरीन इन मौसम में ही अल्लाह ताला जो करशमो है अल्लाह ताला जा देन है अल्लाह ताला जा तोहफा है अवां जे लाए मखसूस एकड़ो टाइम जे लाए ये शयूं अचन थियूं पोए जेको आ सो हली वञन थियूं इन मां जेतिरो थी सके त ओतिरो तव्हां फ़ाइदो तमामु घणो वठो त जीअं अवां जे जिस्म में जेको आहे सो जेकी पाणीअ जी खोट डिहाइड्रेशन थी वञे थी या जेकी कमज़ोरी थी वञे थी माण्हू जिस्म न ढाल थी वञे थो उहो जेको आहे सो उन खां बची सघो था ऐं इहो करण सां अव्हांखे काफ़ी सारो फ़ाइदो पइजी सघे।
0: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु ऐं अवां जेके फ्री ॾींहुं चेकअप कंदा आहियो उहे बि असां दोस्तनि खे ॿुधायो आख़िर में कुझु कयो
2: अॼु साईं प्रोग्राम जे शुरूआत में विच में अवां बि जेको आहे सो पेशंट्स खे दोस्तनि खे लिसनर्स खे ॿुधाईंदा आहियो असां बि ॿुधाईंदा आहियूं वरी ॿीहर ज़रूरु जेको आहे सो इहो नोट कराईंदा हलूं छो जो घणा अंगारे जे ॾींहुं असां वटि फ़ोनूं कंदा आहिनि क्लिनिक ते न लेकिन अंगारे जो ॾींहुं असांजी क्लिनिक बंदि हूंदी आहे इहो थोरो ज़हन में हुजे ऐं उनखां अलावा टे ॾींहं असां वटि चेकअप फीस फ्री हूंदी आहे जेके हज़रात उन्हनि जेके ग़रीब हज़रात आहिनि उन्हनि मां फ़ाइदो वठी सघनि था मिसल जुमे जो ॾींहुं छंछरु जो ॾींहुं आचर जो ॾींहुं असांजी टे ॾींहं चेकअप फीस फ्री हूंदी आहे दवाऊं अलबत्ता पेशंट वठंदो आहे उन खां पोइ जेको टाइमिंग सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदा आहियूं ऐं क्लिनिक जो हंधु जेको आहे सो अवां सभिनी खे ख़बर आहे मशहूरु आहे हिन वक़्तु जर्मन होम्योपैथिक क्लिनिक अवां जे शहर मेहरापुर में कोटड़ी रोड ते साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप अवां जीअं जेको आहे सो कोटड़ी खां ईंदो त कार्नर ते ई जेको आहे सो पंप आहे उनजे साम्हूं जेको आहे सो क्लिनिक आहे ऐं नंबर अव्हांखे पुकारियो वियो आहे ॿुधायो वियो आहे 0301-9196-2541 कलाक इहे खुलियल हूंदो आहे सिर्फ़ु इहा महिरबानी कंदा कयो जेके दोस्त रात जेको आहे सो ईअं वांदकाई वारी फ़ोनूं कंदा आहिनि उन में जेके असांजो कमु वारो पेशंट हूंदो आहे जेको ज़रूरी जेके मसइलो हूंदो आहे उहो रहिजी वेंदो आहे छो जो ज़ाहिरी आहे त हर को माण्हू मसरूफ़ हूंदो आहे पंहिंजे कमनि कारनि में हूंदो आहे फ़ोन सिर्फ़ु असां उन्हनि खे नंबर ॾिना त जेके जिनखे तकलीफ़ आहे त जीअं असां उन्हनि खे आगाही ॾेई सघूं ऐं हू उन मां फ़ाइदो वठी सघूं
0: उन मां फ़ाइदो वठी सघूं। तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो इन हिते अॼोको प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान एडवोकेट हाकिम अली जिस्काणी खे ॾींदा इजाज़त अलाह निगहबान अलाह वाहिद।